जावला अंदरां इश्क त उहो रस्तो आहे जंहिं ते हलंदे सवाइ डुखनि जे ॿियो कुझु बि नाहे मिलंदो। पर बावजूद उन्हनि सभिनी कैफ़ियतनि जे ऐं मंज़रनि इश्क जो नतीजो ॾाढो वणंदड़ थींदो आहे। अंदर में इश्क जॾहिं पची रास थींदो आहे तॾहिं समूरो इंसान हिकु अखि बणजी पवंदो आहे ऐं समूरी दुनिया हुन जे अॻियां पधरी पट वांगुरु थी पवंदी आहे ऐं समूरा लिकल लिकाव साम्हूं अची वेंदा आहिनि। तॾहिं चवंदा आहिनि त आशिक मजबूर आहे भले केॾो बि कंधार हुजे।